असंग भगत गुण ज्ञान विचारो असंग सती असंग दातारो असंग सूरमो पाखसार असंग मोले लायतार

भयं प्रजाचंद नमो सर्वमान्य समस्ते निदाने नमो देव देवे अपेखी अपेवे नमो काल काले नमो सर्वपाले नमो सर्वगौणे नमो सर्वपौणे नंगी नाते नंगी प्रमाते नमो पान पाने नमो मान माने नमो चंद्र चंद्रे नमो पान पाने नमो गीत गीते नमो तान ताने नमो नृत्य नृत्य नमो नाद नादे नमो पान पाने नमो बाद बादे हनंगी नामे समस्ति स्वरूपे प्रभंगी परमाते समस्ति विभूते कलंक मनाने कलंकी स्वरूपे नमो राज रवेश्रम परम रूपे नमो जोग जुवेश्रम परम सिद्धे नमो राज रवेश्रम परम विरदे नमो शस्त्र पाणे नमो अस्त्र माणे नमो परम ज्ञाता नमो लो माता अपे